0: 20% ethanol and 80% petrol causes a drop in vehicle mileage are misleading. According to extensive field trials led by the Automotive Research Association of India in collaboration with Indian Oil Corporation Limited, Indian Institute of Petroleum Dehradun and the Society of Indian Automobile Manufacturers, no significant negative impact on vehicle fuel efficiency has been demonstrated. Union Finance Minister Nirmala Sitharaman and her French counterpart Ronald Lescure co-chaired the India-France Economic and Financial Dialogue in Aix-en-Provence City yesterday. Both the ministers recognized the value of the French Development Agency's work in India for economic development and welcomed the prospects for future projects. In the FIFA World Cup, Argentina beat Cabo Verde 3-2 after extra time in a thrilling round of 32 match at Miami Gardens in the US to enter the round of 16. Lionel Messi put Argentina ahead in the 29th minute with his 7th goal of the tournament and the 20th World Cup goal of his career in his 30th appearance across 6 editions. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले बंधारे भरून वाहू लागल्यामुळे तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच काही ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज दिल्यानं पालघर ठाणे यासह काही जिल्ह्यांमध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही बंधारे पाण्याखाली गेले असून शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. गडिंग्लज इथल्या पर्यायी पुलाचा भाग खचल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सांगली शहरासह शिराळा वाळवा आणि मिररस तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं महाड भोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट 6 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच रात्रीच्या वेळेस पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड शहरातल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासनानं नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल अर्थात NDRFचं 26 जणांचं पथक आधीच चिपळूणमध्ये दाखल झालं आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात काल मोठी दरड कोसळली त्यामुळे महामार्गावर काही भागात एकेरी वाहतूक सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालही कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच होती. तळेरे गगनपावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटात काल दुपारी दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. कुडाळ तालुक्यात अकेरी गावात एका शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. धुळे शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातून तापी पाणीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुलवाडे मध्यम प्रकल्पाची पातळी वाढत असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसामुळे मालेगाव शहरातील घर कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसंच शेळगाव प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातले उघडे किंवा नादुरुस्त मॅनहोल्स, साचलेलं पाणी आणि त्यातून बालकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातल्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि संबंधित स्थानिक प्रशासनाला तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पाऊस सक्रिय झाल्यानं आता राज्यातल्या शेतकऱ्यांचीही लगबग वाढली असून पावसाला उशीर झाल्यानं खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगानं जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
2: रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून 6 जूनला दाखल झाला आणि 3-4 दिवसातच ओसरला. त्यानंतर त्याने थेट 10-12 दिवसांची दडी मारली. त्यामुळे पाणी टंचाई आणि शेतीची कामं या दृष्टीने अत्यंत चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. मात्र आता गेला आठवडाभर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे चित्र पूर्ण पालटलंय. सर्व तालुक्यांमधल्या महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी या कालावधीत लक्षणीयरित्या वाढली आहे. 1 जून ते 3 जुलै या कालावधीत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 22% पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 31% पाऊस झाला होता. मधल्या काळात पाऊसनं पडल्यामुळे भातशेतीची कामं रखडली होती, मात्र आता त्यांनी पुन्हा वेग घेतलाय. काही ठिकाणी तर भाताची लावणीही झाली आहे. 30 जूनपर्यंत सरासरीच्या 4% क्षेत्रावर भाताची तर सरासरीच्या 3% क्षेत्रावर नाचणीची लागवड झाली आहे. हे प्रमाण कमी असलं तरी पावसाचा सध्याचा जोर पाहता ही कामं लवकरच पूर्ण होतील. शेतकऱ्यांना वेळेवर आणि मुबलक प्रमाणात रासायनिक खतं उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केलंय. खतांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचं कृषी विभागाने सांगितलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोनकर, रत्नागिरी.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं काल सरकारच्या वतीनं विधानसभेत स्पष्ट करण्यात आलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये लहान मुलांसाठी अयोग्य अशी काही घातक रसायनं आढळून आली आहेत, त्यामुळं शाळांच्या आसपासच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी काल विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. पुणे शहरात अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भूमिगत दुहेरी वीज वाहिन्या उभारण्यासह नवीन उपकेंद्र उभारण्याचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहितीही बोर्डीकर यांनी काल विधानसभेत दिली. याबाबत भीमराव तापकीर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्या बोलत होत्या. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि सननियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेल आणि उपाहार चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. नांदेड जिल्ह्यातल्या 2 शाळांमधून पोषण आहारासाठी वितरित केलेला सुमारे 2,34,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. नाशिक विभागामध्ये 2 दिवसात 20 हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले असून परवाना नसलेल्या 4 आस्थापना तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 10 मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये 7 खवा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून 93 किलो साठा नष्ट करण्यात आला. श्रीराम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातला दुसरा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेस्टरले स्ट्रीट इथं पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा टी ट्वेंटी सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आणि आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड प्रसारण सेवा। मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर, आणि आजच्या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा। आजचा दिवस आपल्या मनाप्रमाणे जाओ ही सदिच्छा।
2: हे अंजनीचा सुता, तुला रामा

0: आणि मंडळी आता ही वेळ आहे प्रायोजित कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद।
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर गिरी।
3: नमस्कार।
2: आज जी केस बघणार आहोत ती 42 वर्षांच्या गृहस्थांची आहे, ज्यांना 6 वर्षापासून डायबेटीस होता। त्यांनी काही डाएट फॉलो केले ज्यामुळे त्यांचं 11 किलो वेट लॉस झालं, पण प्रायमरी लेवलला जरी शुगर कमी झाली असली तरी नंतर ती अनकंट्रोल झाली आणि इन्सुलिन वरती त्यांना शिफ्ट करावं लागलं। तर यांची नेमकी केस काय होती आणि आपण ऍडव्हान्स
3: कसं असतं की एखाद्याला डायबेटीस झाला की साखर कंट्रोल करणं हा एक मेजर टास्क असतो, बरोबर। मग त्याच्यासाठी आपण बाकी कुठल्या गोष्टी डॅमेज करतो किंवा बाकी काय करतो याच्याकडे कोणी बघतच नाही। म्हणजे बेसिकली जर का हे सगळे डाएट प्लॅन तुम्ही बघितले ना, तर पहिल्यांदा काय म्हणणार की एक प्लेट तुम्ही काय करा, सॅलड खा, बरोबर की नाही। पहिली प्लेट सॅलड खायचं आणि मग मात्र तुम्ही काय करायचं, तुमचं जे काही जेवण आहे ते करायचं। जर का आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर आपण काय म्हणतो, अग्नी आहे तो अग्नी फुलवायला लागतो तर पचन चांगलं होईल।
2: बरोबर,
3: तो अग्नी आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय केलं, डायरेक्टली कच्चं सॅलड टाकून दिलं तर तो अग्नी कसा काय फुलेल। मग त्याच्यामुळे होतं कसं की बाकी जरी तुम्ही म्हणजे सॅलड खाल्ल्यानंतर असं काही फार खाण्याची काही इच्छा राहिलेली नसते, थोडंफार तुम्ही काही खाता पण तेही पचत नाही आणि तेही न पचल्यामुळे तुमची शुगर लेवल प्रायमरी लेवलला कमी होते, बरोबर की नाही। म्हणजे इव्हन तुमचं वजन जास्ती असेल तर कारण शेवटी शरीरातलं पहिलं फॅट्स वापरलं जाईल, बरोबर ना। पण नंतर प्रोटीन लॉस व्हायला लागतो, मसल्स लॉस व्हायला लागतो आणि आयुर्वेदानुसार जर का बघितलं म्हणजे आमच्याकडे जे आले होते त्यांची कफवात प्रकृती होती, त्यामध्ये शरीरामध्ये वात वाढायला लागला, ड्रायनेस वाढायला लागला। म्हणजे त्यांचं वजन पहिल्यांदा 89 वगैरे होतं, कमी करून म्हणजे प्रायमरी लेवलला वेट लॉस व्हायला लागला, छान छान वाटायला लागलं, परंतु नंतर गालफडं बसायला लागली, बरोबर ना। म्हणजे म्हातारा असल्यासारखं चेहरा दिसायला लागला, म्हणजे 4 लोक विचारायला लागली बाबा काय झालंय, म्हणजे टीबी पेशंट सारखं झालं होते। म्हणजे तुम्ही जर का हेल्दी झालाय, बरोबर की नाही, तर तुमच्या चेहऱ्यावर दिसायला पाहिजे, शरीरावर दिसायला पाहिजे। हा माझा साखरेचा आकडा एकदम नॉर्मल आहे, माझं HbA1c 5.6 आहे, अरे पण इथे मी म्हणजे काय म्हणतो की टीबी पेशंट सारखा दिसतोय, त्याला कोणी बघायचं। मग त्याच्यामुळे हे जे काही एकसुरी जी काही ट्रीटमेंट आहे ना ती कुठेतरी चुकीच्या दिशेने जाते असं मला तरी वाटतं।
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे। या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील। लक्षात ठेवा, रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025।
3: बेसिकली कसं असतं की शुगर वाढते म्हणजे इन्सुलिनचा काही संबंध नाही, तुमचा पॅनक्रियास छान इन्सुलिन बनवत असतो, बरोबर ना। म्हणून तर म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स, बरोबर। मग त्यामुळे यांच्या बाबतीमध्ये काय झालं होतं, वात पूर्णपणे वाढलेला होता, बरोबर की। मग त्यामुळे आम्ही त्यांना ऍडमिट केलं होतं कारण एकदम इन्सुलिन लेवल म्हणजे इन्सुलिन घेण्याची गरज लागत होती तरी शुगर कंट्रोल होत नव्हती। मग आम्ही जेव्हा त्यांना प्रायमरी लेवलला म्हणजे म्हणतो ना म्हणजे काय म्हणतो बृहन करणार म्हणजे ताकद वाढवणारा आहार त्यांना द्यावा लागणार होता, बरोबर। मग प्रायमरी लेवलला आम्ही त्यांना सकाळच्या वेळेला उपीट पोहे असला नाश्ता द्यायला सुरुवात केली, तो एकदम चकितच झाला, तो म्हणला एवढे वर्षापासून मी कसले तरी ज्यूसच पित राहिलो। म्हणजे त्याचं भूक इतकी मरून गेली होती की काहीच खायला जात नव्हतं, पण आम्ही त्या पद्धतीने त्याला दिलं। त्यानंतर दुपारी भाकरी फळभाजी म्हणजे एक प्रॉपर जे जेवण असतं म्हणजे प्रॉपर अग्निदीपन करणारं जे काही जेवण असतं, पाचन करणारं जे काही असतं, त्या गोष्टी आम्ही तिला दिल्या। त्या शरीरामध्ये जो काही वात वाढला होता, ड्रायनेस वाढला होता, त्यासाठी स्नेहसुदन बस्तीसारखे आम्ही उपाय केले आणि त्याच्यानंतर मात्र काय झालं, त्याचा वात बॅलन्स झाल्यामुळे हळूहळू त्याचं इन्सुलिन काय झालं, पूर्णपणे बंद झालं। त्यामुळे आयुर्वेदाचं जे काही आहार विज्ञान आहे म्हणजे त्याचा शरीरावर मनावर बाकी सगळ्या गोष्टींवर पडणार इतकं डीप सायन्स आहे ना, त्यामुळे कुठलाही आजार जर का मॅनेज करायचा असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही।
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे। या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील। लक्षात ठेवा, रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025। पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
3: नमस्कार।
0: आत्ताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद. आपण ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर. आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

10:13 होत आहेत मंडळी आणि एफ एम गोल्ड प्रसारण सेवेत मनस्पर्शी कार्यक्रम सुरू झालाय. मी आहे आरजे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपल्या सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. आणि आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. कसे आहात आपण सगळे? स्वस्थ आणि मस्त ना? खुश रहा, आनंदी रहा आणि इतरांनाही खुश ठेवा. काळजी घ्या आपली आणि इतरांची, कारण काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही. 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आहेत आपले फोन नंबर. आपणही या कार्यक्रमात नक्की सहभागी होऊ शकता.

0: काही ताज्या घडामोडी आणि दिनविशेष असतील आपल्यासाठी. आणि मगाशी म्हटलं तसं आपलाही सहभाग तितकाच महत्त्वाचा असेल. आपले फोन नंबर आपल्याला माहिती आहेत. भारताचे थोर अभ्यासक तत्वज्ञ स्वामी विवेकानंद यांचा स्मृतिदिन आहे. त्याच्याविषयीचा विशेष कार्यक्रम पुढच्या भागात असणारच आहे. त्याचप्रमाणे कवी पी सावळाराम यांचीही आज यांचाही आज जन्मदिन आहे. तेव्हा त्यांच्या गीतांचा आनंद आपण संपूर्ण कार्यक्रमात नक्कीच घेणार आहोत. 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा आपण ऐकत आहात आणि मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे.
1: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.
2: नमस्कार, मी स्वप्नील बांदोडकर आणि ऐकत रहा FM गोल्ड.

सगळीकडे पावसाचा जोर आहे आणि ज्या पावसाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो पाऊस सगळीकडे धूमधडाक्यात पडतोय सगळीकडे. खरं तर असं असतं नाही का, जी गोष्ट आपल्याला मिळत नाही त्याची आपण खूप आतुरतेने वाट बघतो आणि ती मिळाली आणि आपलं समाधान झालं की असं वाटतं की अरे बापरे हे किती आता प्रमाणात पडणार आहे. पण खरं तर आपल्या पूर्ण वर्षभराच्या पाण्याची जी काही आवश्यकता असते ती किंवा तो साठा आपल्या या 3-4 महिन्यात आपण करून ठेवायला हवा. रेन हार्वेस्टिंग खूप मोठा असा विषय आहे, अर्थात त्याच्यावर वेगळे तज्ज्ञ किंवा वेगळे अभ्यासक अधिक चांगलं बोलू शकतील. पण एक सहजपणे अगदी आपण कित्येकदा बघितलं असेल की पागोळ्यांचं येणारं पाणी किंवा मोठ्या पाईपमधून येणारं पाणी, छतावरचं पाणी, हे सगळं आपण जेव्हा एकदा तो छत किंवा ते काही छप्पर असेल ते स्वच्छ झाल्यानंतर नक्कीच वापरू शकतो, त्याचा साठा करून ठेवू शकतो. आपल्याकडे कोकण प्रांतात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे कदाचित आपल्याला त्याची इतकी आवश्यकता वाटत नाही, पण जिथे तुरळक आणि थोडासा पाऊस पडतो त्यांना हा येणारा पाऊस म्हणजे खूप मोठं वरदान वाटतं आणि त्यामुळे त्याचा साठा करून ठेवणं आवश्यक असतं. आपणही खरं तर असंच करायला हवं. निसर्ग आपल्याला इतकं भरभरून देत असतो ना, ते सगळं आपण वाया घालवता कामा नये. जमिनीत निश्चितच ते पुन्हा मुरवायला हवं, कारण भूजल पातळी जी आपल्याला जेव्हा पाऊस नसतो तेव्हा उपयोगी पडते त्याच्यासाठी. पण आपण कित्येक वेळा सिमेंटिंग करतो, डांबर घालतो आणि पावसाने जी किंवा निसर्गाने जी स्वतः निर्मिती करून ठेवली आहे की पाण्याची वाफ होणं आणि वाफेचा पाऊस होणं आणि तो पाऊस पुन्हा या धरतीवर पडणं आणि तो पुन्हा त्या मातीत मिसळणं, याच्यासाठी आपण कुठेतरी अडकाठी निर्माण करतो. तसं न करता जिथे जिथे आपल्याला शक्य आहे तिथे शोषखड्डे करून येणारं पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्याचा नक्कीच प्रयत्न करायला हवा, जेणेकरून जे काही निसर्गाचं चक्र आहे ते अविरतपणे आणि व्यवस्थित सुरू राहील आणि आपल्यालाही त्याचा फायदा होईल.

0: लता मंगेशकर यांचं स्वर एफ एम गोल्डवर आणि रचना होती पी सावळाराम यांची, संगीत होतं वसंत प्रभू यांचं. याआधीची गाणी जी आपण ऐकली होती त्यासुद्धा रचना होत्या पी सावळाराम यांच्या. मग अशी मी म्हटलं तसं आज त्यांचं जन्मदिन आहे आणि खूप छान छान अशी गीतं त्यांनी आपल्याला दिलेली आहेत, सुंदर अशा रचना दिलेल्या आहेत. नक्कीच अधिकाधिक त्यांची गीतं ऐकण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. 10:28 होत आहेत, आपण ऐकत आहात 100.1 MHz एफ एम गोल्ड प्रसारण सेवा.
1: नमस्कार, मी स्वप्नील बांदोडकर आणि ऐकत राहा एफ एम गोल्ड.
0: श्रीपाद जोशी यांचा नाशिकहून फोन होता. रेखा मंत्री कर्जतहून आपल्याशी बोलल्या. आपणही नक्की या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. 45-15-41-34 आणि 45-15-41-35 हे आहेत आपले फोन नंबर.
2: तू आन है, तू शान, तू ही देश का अभिमान है. अब आप भी बढ़ाएं देश का सम्मान. शॉर्ट सर्विस कमीशन अफसर बनकर भारतीय नौसेना की एग्जीक्यूटिव एजुकेशन और टेक्निकल ब्रांच ज्वाइन करने के लिए अविवाहित पुरुष और महिला उम्मीदवारों से ऑनलाइन आवेदन आमंत्रित किए जा रहे हैं. आवेदन की अंतिम तिथि है 27 जुलाई 2026. अधिक जानकारी के लिए विजिट करें www.joinindiannavy.gov.in. Join Indian Navy.
0: खरं तर पावसामुळे आपल्या रेल्वेचं, ज्याला आपण जीवनवाहिनी म्हणतो आपली, त्याचं वेळापत्रक डळमळलं असलं तरीही धरणाच्या परिसरात मात्र खूप मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे ही एक छान अशी दिलासा देणारी आपल्याला बाब आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जे काही 7 तलाव आहेत त्या सर्वच क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे पाण्याची पातळी त्याच्यात वाढते आहे. हे खूप आवश्यक असतं. पाणी आपण जेव्हा सहजपणे वापरतो तेव्हा ते आपल्याला मिळणार कुठून, त्याची साठवणूक कशी करायची, किंवा नाही मिळालं तर काय करायचं, असा थोडासा विचार घरच्या गृहिणीला असतो पण इतरांनीही तो नक्की करायला हवा, जेणेकरून ज्याचा आपण सहज आणि अनेक वेळा अनावश्यक असाही वापर करत असतो तो मात्र नक्की टळू शकेल. आणि अशा प्रकारे पाऊस किंवा पाऊस पडत असताना सहलीला जाणं हे सुद्धा एक आनंददायी असं काम असतं. शनिवार रविवार अनेक जण आजही गेली असतील निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन त्याचं संगीत ऐकणं आणि त्याच्याशी गप्पा मारणं याच्यासारखा आनंद नसतो. आणि बरोबर जर आपली आवडीची व्यक्ती असेल तर सोने पे सुहागा.

0: आणि मंडळी आज 4 जुलै विनायक आदिनाथ बुवा अर्थात विया बुवा म्हणून प्रसिद्ध असणारे विनोदी लेखक, त्यांनी विनोदी साहित्यात 150 अधिक पुस्तकं लिहिली, त्याचबरोबर आकाशवाणीवरील त्यांची श्रुतिका देखील प्रसिद्ध होती. आपल्याला जर त्या श्रुतिकेचं नाव आठवत असेल, विया बुवा यांच्या आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या श्रुतिकेचं नाव आठवत असेल तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. आपले फोन नंबर आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. विनोदी लेखक होते ते आणि छान असं लिखाण ते करायचे. फक्त त्यांनी लेखच लिहिले किंवा कथाच लिहिले असं नाही, तर पटकथासुद्धा लिहिल्या, निबंध लिहिले, विडंबनं लिहिली, एकांकिका लिहिल्या, विविध स्वरूपाचं लेखन त्यांनी केलं. वृत्तपत्रात त्यांनी लेख लिहिले, दिवाळी अंकात लिहिले. खरं तर पेशाने ते शिक्षक होते आणि रसायनशास्त्र ते शिकवत होते. उत्तम असं त्यांचं वक्तृत्व होतं आणि कथाकथनासाठी ते अनेक राज्यात त्यांनी दौरे केले. कथाकथनाचे कार्यक्रम त्यांचे विविध राज्यात झाले. संस्कृतवर त्यांचं प्रभुत्व होतं असे हे विनायक आदिनाथ बुवा. आणि त्यांचं आज आपण स्मरण करतो आहोत. त्यांनी जे काही लिखाण केलं होतं आकाशवाणीसाठी, त्यातून ज्या श्रुतिका प्रसारित झाल्या, त्याचे 400 अधिक भाग प्रसारित झाले, तर त्या श्रुतिकेचं नाव तुम्हाला आठवत असेल तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा.
1: गुड गोजिरी

उषा मंगेशकर, कृष्णा कल्ले यांच्या स्वरात पी सावळाराम यांची ही रचना होती आणि संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या विचारांवर होत असतो. म्हणजे रेल्वेमध्ये काहीतरी वाईट कृत्य घडलं किंवा एखाद्या गोष्टीमुळे रेल्वेला विलंब झाला, रेल्वेत भांडणं झाली, कुठेतरी पेपर फुटीची बातमी येते, कुठेतरी इतर गोष्टींची बातमी येते की संधी हुकलेली अशी बातमी येते. आणि अशा सगळ्या गोष्टीतून कित्येकदा मन विषण्ण होत असतं, असं वाटतं की काय हे आयुष्यात हे सगळं असंच घडत राहणार आहे, वाईटच होत राहणार आहे, किंवा चांगलं कधी काही घडणार आहे की नाही असाही प्रश्न निर्माण होतो. खरं तर प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो किंवा वेगवेगळे अँगल त्याला असू शकतात आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण बघत राहिलो तर एकाच गोष्टीकडे अनेक प्रकारे आपण बघू शकतो, नाही का? की ही आज ट्रेन उशिराने का चालत असेल किंवा उशीर तिला का झाला असेल, काहीतरी त्यामागे वेगळा हेतू असेल का, किंवा वेगळी गोष्ट असेल का, किंवा मी असं केल्यामुळे हे असं झालं असेल का, किंवा असं होऊ नये म्हणून हे असं होणार असेल का. एकाच प्रकाराने, एकाच तऱ्हेने विचार न करता विविधांगी विचार जर केला तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टीची तीव्रता कमी वाटायला लागते, त्याची धार कमी जाणवते आणि मग चांगल्या गोष्टींकडे बघण्याची सुद्धा सवय लागते. वाईट गोष्टी आपल्याला अनेकदा सहज आकर्षित करतात किंवा आकर्षित आपण त्याच्याकडे सहजपणे होतो, पण चांगल्या गोष्टींची सवय मात्र जाणीवपूर्वक लावावी लागते. त्यामुळे अशी सवय लावणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. जोपर्यंत आपण लहान असतो तोपर्यंत आपले शिक्षक, आपले पालक किंवा आपल्या आजूबाजूच्या इतर व्यक्ती ओरडून म्हणा, रागावून म्हणा, आपल्याला चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करत असतात. पण एका ठराविक वयानंतर

उषा मंगेशकर यांच्या स्वरात पी सावळाराम यांची ही रचना होती मंडळी, आणि संगीत होतं राम कदम यांचं. 10:44 होत आहेत, आपण ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा. 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आहेत आपले फोन नंबर. आणि मी आपल्याला एक प्रश्न विचारला आहे की मराठीतले जे विनोदी साहित्यकार विनायक आदिनाथ बुवा यांच्या लेखनावर आधारित आकाशवाणीवरील जी एक श्रोतिका होती तिचं नाव काय आहे ते तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवायचं. शलाका कडणे यांचा विरारहून फोन होता. दीपा पालकर आपल्याला त्यांनी उत्तर बरोबर कळवलं आहे, त्याचप्रमाणे अंकिता फाटक भांडूपहून आपल्याला बरोबर उत्तर कळवत आहेत. गणेश आणि वंदना जोशी यांनीही आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. आपणही नक्की या कार्यक्रमात सहभाग नोंदवू शकता. आपले फोन नंबर आपल्याला माहीत आहेत.

0: 10:51 मिनिट होतात मंडळी. आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM गोल्ड बरोबर.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ.

कालच गिरगावात गेले होते तर चित्र शाळांमधून बाप्पाची तयारी सुरू आहे आणि छान छान सुबक अशा मूर्ती तयार होत आहेत. आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आणि आवडता असा हा गणेशोत्सव प्रत्येकाने निसर्गपूरक तो करावा आणि तसा तो व्हावा त्यासाठी मूर्तीपासून सजावटीपासून सगळ्या गोष्टी निसर्गपूरक आपण कशा करू शकू याकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवायला हवं. कारण आतापासूनच अनेक जणांनी आपली मूर्ती कशी हवी कशा प्रकारे हवी ज्यांची परंपरेपासून चालत आली आहे त्याच्यासाठी अनेक ठिकाणी पाट नेऊन देण्याची पद्धत आहे आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याकडून निसर्गाला त्रास होणार नाही. कारण निसर्गाचा हा सण निसर्गाच्याच सानिध्यात पुन्हा एकदा आपण त्याचं विसर्जन करतो तेव्हा त्या निसर्गात पुन्हा तो व्यवस्थितपणे सामावला जावा यासाठी त्याची तयारी आपण आत्तापासून करूया आणि निश्चित चांगला असा एक निसर्गपूरक उत्सव बनवण्याची तयारी सुरू करूया.

आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांची ही रचना होते मंडळी. आणि मी मगाशी प्रश्न विचारला होता आपल्याला की विनायक आदिनाथ बुवा यांनी लिहिलेलं आकाशवाणीवरून प्रसारित होणारं जी श्रुतिका होती त्याचं नाव काय आहे, तर अशोक लाड आपल्याला कळवत आहे जगन्नाथ केदारे. ठाण्याहून चंदा आमरे यांचा फोन होता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, या श्रुतिकेचं नाव होतं पुन्हा प्रपंच. आपल्यापैकी अनेक जणांनी त्याचा आनंद घेतला असेल. 10:58 होत आहेत, हे गीत आहे आपल्याबरोबर आणि या गीताबरोबरच आजचा हा मनस्पर्शी कार्यक्रम इथेच संपेल. या गीतानंतर आपण भेटणार आहोत आपल्या पुढील कार्यक्रमात ज्याचं नाव आहे युवा तरंग.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. अकरा वाजून 3 मिनिटं होत आहेत मंडळी, आणि आपण ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर, आणि आजच्या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा. आणि आजच्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत.

नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. आणि मंडळी, आपण मगाशी बघितलं तसं भारताचे थोर अभ्यासक तत्वज्ञ स्वामी विवेकानंद यांचाच स्मृतिदिन आहे. त्यांच्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आपल्या आजच्या या कार्यक्रमात, आणि आपणही या कार्यक्रमात नक्की सहभागी होऊ शकता. 45-15-41-34 आणि 45-15-41-35 हे आहेत आपले फोन नंबर. त्यांचे विचार, स्वामींजींचे विचार हे ऊर्जा आणि प्रेरणाचे स्रोत होते. ते नेहमीच तरुणांना सांगायचे की स्वावलंबी व्हा, निर्भय बना आणि चारित्र्यवान बनण्याचा सल्लासुद्धा त्यांनी दिला होता. ते म्हणायचे, उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. निश्चितच, म्हणजे जो काही कंटाळा आहे, आळसपणा आहे, तो बाजूला सारा आणि आपलं ध्येय गाठण्यासाठी त

का। महेंद्र कपूर यांच्या स्वरात गदिमांची ही रचना होते आणि संगीत होतं एन दत्ता यांचं। आपल्याला आजही 1893 धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी केलेलं भाषण आठवतं। ते म्हणाले होते, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि खूप मोठा असा एक चांगला गोड आश्चर्याचा धक्का सगळ्यांना बसला होता, कारण इतकं सगळ्यांना जवळचं मानणं ही त्यावेळी थक्क करणारी अशी गोष्ट होती। वेदांत आणि योग यांचा प्रचंड असा गाढा अभ्यास त्यांचा होता आणि त्याचा या दोन्ही शास्त्रांचा परिचय जगाला करून देण्याचं श्रेय स्वामी विवेकानंद यांना जातं। त्यांनी केलेल्या त्या भाषणाची आजही आपण आठवण करतो आणि त्यांच्या कार्याचा विस्तार हा आपल्याला थक्क करून टाकणारा असा आहे। धर्मउद्धारासाठी त्यांनी तन मन धन अर्पित केलं आणि त्यामुळे कोट्यावधी तरुणांचे ते प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान, दिशा देणारे बनले। आपल्यावर होणारे संस्कार हे आपल्याला घडवत असतात आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं। म्हणूनच म्हणतात की सुसंगती सदा घडो।

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठपोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. श्रोत्यांचे फोन येतात आपल्याला. शुभंगी कारेकर गिरगावातून आपल्याशी बोलल्या, तर अविनाश प्रभू सँडर्स रोडहून आपल्याला संपर्क साधतायत. आणि त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे बंधू, त्यांनी स्थापलेली संघटना आणि स्वातंत्र्य संग्रामातलं त्यांचं योगदान याच्याबद्दलही माहिती दिली आहे. आपण या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आहेत आपले फोन नंबर. स्वामी विवेकानंद असं म्हणायचे की स्वतःला कधीही कमजोर समजू नका. सर्वात मोठा गुन्हा म्हणजे स्वतःला दुर्बळ समजणं होय. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे आत्मविश्वास ही खूप महत्त्वाची बाब आहे हे त्यांनी ठामपणे

11:22 होत आहेत मंडळी. एफ एम गोल्ड प्रसारण सेवा आपण ऐकत आहात. कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर. आपण आहात एफ एम गोल्ड बरोबर. फोन नंबर आपल्याला माहिती आहे, आपण नक्की या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. स्वामी विवेकानंद हे आदर्शवादी होते, धैर्य प्रगत विचारसरणीचे होते. त्यांच्याकडे सामर्थ्य होतं, सुज्ञपणा होता. पूर्वाश्रमीचे ते नरेंद्रनाथ दत्त. आणि त्यांचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा भारत हा ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता. त्यामुळे अभ्यासात ते खूप हुशार असले तरीही त्यांना समज आल्यावर त्यांनी ठरवलं की इंग्लिश ही जर ब्रिटिशांची भाषा असेल तर ती मी शिकणार नाही. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही भाषा शिकली तर आपल्याला अनेक गोष्टी समजू शकतील आणि त्याचा स्वातंत्र्यप्राप्तीसाठी खूप फायदा होईल. त्यामुळे त्यांनी त्याच्यावरही प्रभुत्व मिळवलं. अभ्यासात तर पारंगत ते होतेच, पण त्याचबरोबर खेळ, संगीत, जिम्नॅस्टिक, कुस्ती, शरीर सौष्ठव अशा अनेक विषयांची त्यांना आवड होती. आणि त्यामुळे एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व हे विविधांगी होतं. सगळ्या प्रकारच्या गोष्टीत ते सहभागी होत होते. तत्वज्ञान हा त्यांच्या आवडीचा विषय झाला आणि मग महाविद्यालयात असताना त्यांनी तत्वज्ञान या विषयामध्ये एम एची पदवी घेतली. धर्माचे विविध पैलू, श्रद्धा, शिक्षण, अध्यात्म, मानवतावाद या गोष्टींची शिकवण देण्यावर त्यांचा विशेष भर होता.

त्यागराज खाडीलकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी आणि आपण ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा युवा तरंग या कार्यक्रमात मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM गोल्ड बरोबर. स्वामी विवेकानंद यांच्याविषयी आज आपण बोलतो आहोत आणि नरेंद्रनाथ असं त्यांचं नाव होतं. खरं तर कालांतराने ते स्वामी विवेकानंद म्हणून ओळखले जाऊ लागले. अभ्यास तर त्यांनी केला.

पण त्याचबरोबर ब्राह्मो समाज आणि रामकृष्ण मिशन या संस्था सामाजिक कल्याण, धार्मिक सुसंवाद साधण्यासाठी त्यांनी निर्माण केल्या. गरीब आणि गरजू यांचं ज्या काही गरजा होत्या त्याचं निर्मूलन करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असं ते मानायचे. साधी राहणी, उच्च विचारसरणी असं आयुष्य ते जगले आणि विनयशीलता हा एक अनमोल सद्गुण आहे असं मानलं जातं. प्रार्थनेमुळे आपण कोणत्याही संकटातून बाहेर येऊ शकतो ही त्यांची शिकवण आहे. संस्कृती आणि श्रद्धा यांच्या प्रती आपण आदर बाळगला पाहिले असंही ते सांगत. त्यांचे जे गुरु होते रामकृष्ण परमहंस, त्यांचं ज्ञानप्रसाराचं कार्य त्यांनी हाती घेतलं आणि तेच कार्य त्यांनी पुढेही चालू ठेवलं.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी आणि 11:40 होत आहेत. FM गोल्ड प्रसारण सेवा आपण ऐकत आहात. 1890 मध्यास स्वामी विवेकानंद यांनी कलकत्ता सोडली आणि ते गाझीपूरला पवरी बाबांच्या आश्रमात काही दिवस राहिले. तिथून मग ते बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश अशा मार्गाने मिरतला आले. मग राजस्थान, काठेवाड, सौराष्ट्र, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू असा प्रवास करत शेवटी ते कन्याकुमारीला पोहोचले. या परिभ्रमणामुळे त्यावेळच्या भारताचं एक विराट दर्शन त्यांना घडलं आणि शतकानुशतक समाज कसा निद्रावस्थेत आहे याचा त्यांना जाणीव झाली. आपला जो उज्ज्वल वारसा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे, तर विसरला जातोय हे त्यांना जाणवलं. रूढी आणि परंपरा याच्यात सगळेच जण अडकले आहेत हेही त्यांच्या लक्षात आलं आणि हे सगळं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर आलं. कन्याकुमारी जवळच्या समुद्रात असलेल्या शिलाखंडावर ध्यानमग्न असतानाच त्यांनी संकल्प केला की या सगळ्यातून समाजाला ते बाहेर काढणार. अर्थातच गुरुची कृपा असल्यावर अनेक गोष्टी साध्य होतात आणि म्हणूनच गुरुचरणाचा लाभ प्रत्येकाने घेतला.

0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

स्वामी विवेकानंदांनी जे काही लिखाण करून ठेवलंय त्याच्यात विद्यार्थी दशेत त्यांनी लिहिलेलं भारतीय वाद्यांवरच्या एका पुस्तकाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे युरोप आणि अमेरिकेच्या प्रवासातील अनुभव त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतीचं तुलना करणारं दर्शन पूर्व आणि पश्चिम अशी एक लेखमाला आहे. शिवाय राजयोगावरील इंग्रजी ग्रंथ आहे. पतंजली योगसूत्राचं स्पष्टीकरण आहे. काही लेख आहेत, इंग्रजी कविता आहेत. धर्म अध्यात्म तत्वज्ञान भारतीय संस्कृती आणि भारतापुढे असणारे प्रश्न या गोष्टींवरही त्यांनी लिखाण केलं आहे आणि यावरचं त्यांचं जे काही मत आहे तेही किंवा त्यांचे जे काही विचार आहेत तेही त्यांनी त्यांच्या व्याख्यानांमधून वेळोवेळी व्यक्त केलेले आहेत. एकूणच देशासाठी कार्य करावं हा त्यांचा मुख्य उद्देश होता.

मंडळी, बुद्धी, श्रद्धा, विचार, भावना, सामर्थ्य, करुणा, ऐहिक, आध्यात्मिक अशा अनेक गुणांचा संगम होता स्वामी विवेकानंद. वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास, शिक्षण, राजकारण, समाजकारण, स्त्रियांची उन्नती, जनसामान्यांचा विकास अशा अनेक विषयांवर मूळगामी विचार त्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे भारतात आजवर चालत आलेल्या अनेक क्रांतींचा त्यांनी अभ्यास केला. भारताची परंपरा, भारताची संस्कृती यावरही त्यांनी मार्ग दाखवला. ते एक द्रष्टे असे महापुरुष होते. 4 जुलै 1902 रोजी बेलूरच्या मठात त्यांनी महासमाधी घेतली. त्यांच्या स्मृतींना अभिवादन.

हूँ तर मंडळी, स्वामी विवेकानंद यांचं जीवन तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. ते अभ्यासण्यासाठी तरुणांनी निश्चितच प्रयत्न करायला हवेत. भारतीय संस्कृतीची महत्ता त्यांनी साता समुद्रापार पोहोचवली आणि सर्वोच्च स्थान स्वतःचं त्यांनी निर्माण केलं. त्यांनी केवळ ज्ञानाचीच उपासना केली नाही तर शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी योगसाधनेचं महत्त्वसुद्धा त्यांनी जगभर पोहोचवलं. रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून शाळा आणि रुग्णालयाची देखील स्थापना केली. त्यांचं जीवन आणि कार्य हे अनेक रूपांनी प्रेरणादायी आणि अभ्यासण्यासारखं आहे.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, शुभ दुपार। आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड प्रसारण सेवा। दुपारचे 12:02 झाली आहेत आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर। कार्यक्रम सुरू करूया रंजक सफर।

रंजक सफर या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत आणि मगाशीच सकाळी मी सांगितलं होतं की आज जनकवी पी सावळाराम यांचा जन्मदिन आहे आणि त्यांच्या गीतांचा आस्वाद आता आपण घेणार आहोत आपल्या या कार्यक्रमातून. आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आणि तुम्हाला त्यांचं कोणतं गाणं आवडतं ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. 45-15-41-34 आणि 45-15-41-35 हे आहेत आपले फोन नंबर. आणि एक प्रश्नही आहे आपल्यासाठी, त्या प्रश्नाचंही उत्तर आपण माझ्यापर्यंत पोहोचवायचं.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाइटला भेट द्यावी। शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026। श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: बारा 16 मिनिटं होत आहेत मंडळी आणि आपण ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर. भावगीतं, भक्तिगीतं, गवळणी, लोकगीतं अशा अनेक प्रकारचं लेखन त्यांनी आपल्यासाठी केलं आणि त्यांनी जी गाणी लिहून ठेवली ती स्वरबद्ध झाली ती गाणी आजही आपल्या मनात घर करून आहेत. साहित्यातल्या योगदानासाठी 1995 तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कारही करण्यात आला. आपण बोलतो आहोत भावकवी पी सावळाराम यांच्याविषयी. त्यांच्या गीतांचा आनंद घेणार आहोत या कार्यक्रमातून.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला मंडळी आणि अत्यंत लोकप्रिय अशी गाणी त्यांनी आपल्याला दिली. त्यांच्या 30 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 52 चित्रपटांसाठी 200 अधिक गीतं लिहिली आणि 125 अधिक सुगम संगीत रचना देखील केल्या. पी सावळाराम यांचं पूर्ण नाव काय आहे हे देखील आपण माझ्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता. त्यांचं आवडतं गीत तुमचं कोणतं आहे तेही माझ्यापर्यंत नक्की कळवू शकता. राजाराम कॉलेजमध्ये असताना सावळ्या हे नाव त्यांना पडलं आणि त्यातूनच पी सावळाराम हे टोपण नाव त्यांनी स्वीकारलं. धर्मकन्या मधील हे गीत मंडळी आपल्यासाठी.

सगळ्यांनाच अगदी जवळचं वाटणारं, प्रत्येकाच्या मनामनातलं असं हे गीत, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. आणि त्या गीताची कथासुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पी सावळाराम यांनी असंच प्रत्येकाचं जे एक भावविश्व होतं ते त्यांना पुरेपूर माहिती होतं, आणि म्हणून त्यांनी ज्या रचना केल्या त्या अगदी मनाला स्पर्शून जाणाऱ्या अशा होत्या. खरं तर त्यांचा जो जीवनप्रवास होता तो एका ग्रामीण सामान्य कुटुंबातला होता, पण साहित्य राजकारणाच्या क्षेत्रात, समाजकारणातसुद्धा ते सर्वोच्च क्षेत्रापर्यंत जाऊन पोहोचले. आणि अशा सगळ्या गोष्टी करत असतानाही इतकं भावनाशील राहणं हे खरं तर कौतुकास पात्र.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: पी सावळाराम यांचं बालपण साधेपणात व्यतीत झालं. आर्थिकदृष्ट्या सामान्य अशा कुटुंबात ते वाढले, ज्या कुटुंबात 7 मुलं होती आणि 2 मुली होत्या. त्यापैकी निवृत्ती हे सर्वात मोठे होते. अर्थात ते कोण हे मी तुम्हाला प्रश्न विचारलाय की पी सावळाराम यांचं पूर्ण नाव काय आहे ते तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवताय. त्यांच्या पी सावळाराम यांच्या मनावर सर्वात मोठा काव्यांचा जो संस्कार झाला तो त्यांच्या आईचा भगीरथीबाईंचा झाला. त्या खरं तर तशा बघितलं तर फारशा शिकलेल्या नव्हत्या, पण ओव्या, भारुडं किंवा अभंग त्या सहजपणे रचायच्या. घरकाम करताना, शेतावर जाताना किंवा सणासुदीच्या तयारीत त्या जी गीतं गायच्या त्यातूनच पी सावळाराम यांच्या मनात शब्दांचं बीज रोवलं गेलं आणि कवितेचा अंकुर तेव्हाच फुटला.

अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत आणि मी प्रश्न विचारला एक आपल्याला की पी सावळाराम यांचं पूर्ण नाव काय आहे आणि ते तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवायचं आहेत. त्यांचं तुम्हाला आवडणारं गीतही तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आहेत आपले फोन नंबर. 12:40 होत आहेत, अजूनही काही वेळ आपल्या हातात आहे आणि या कार्यक्रमात आपणही नक्की सहभागी व्हायचं आहे. रूपा कुडचडकर, पंकज मोहोळ अमरावती इथून, रेखा आणि अनिल काळे क्षत्रिय निवास गिरगाव इथून, प्रकाश कुलकर्णी, संजय गांधी, शुभलक्ष्मी मस्तका, चंद्रकांत पाटील वरळी कोळीवाड्याहून आपल्या संपर्कात आहेत. मंगला शेठ यांनी दहिसरहून संपर्क साधला होता. दीपा पालकर यांनीही आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. आपणही या कार्यक्रमात नक्की सहभागी होऊ शकता.

एकापेक्षा एक छान छान गीत आपल्याला पुन्हा एकदा त्या त्या काळात, त्या विचारात, त्या अवस्थेत घेऊन जातात. कारण या सगळ्या गीतांचा अर्थ, या सगळ्या गीतांच्या कथा कुठेतरी आपल्याशी जोडलेल्या असतात. पी सावळाराम यांनी पुढचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्याच एका मित्राच्या बहिणीशी विवाह देखील केला. त्यानंतर मात्र ते मुंबई पुण्याकडे नशीब आजमावण्यासाठी गेले आणि मग ठाण्यात ते दाखल झाले. तिथेच त्यांनी त्यांचा संसार थाटला आणि त्यांना कुर्ल्याच्या रेशन ऑफिसमध्ये नोकरीसुद्धा मिळाली. ठाण्यात आल्यावर सावळारामांनी भावगीत रचनेला पुन्हा सुरुवात केली आणि त्यांचा परिचय संगीतकार वसंत प्रभू यांच्याशी झाला आणि मग सावळाराम प्रभू या जोडीनी भावविश्वात, भक्ती भावगीतांच्या विश्वात दमदार यशस्वी असं पदार्पण केलं.

म्हणजे 1960 नंतर सावळाराम यांच्या जीवनात समाजकारणाची सुरुवात झाली आणि 62 मध्ये ते ठाणे नगरपालिकेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून देखील आले. 1963 साली त्यांनी शिक्षण समितीचे सभापती म्हणून निवड झाली. 65 मध्ये ते नगरपालिकेचे उपाध्यक्ष झाले आणि 30 जून 66 मध्ये ते ठाण्याचे नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले. त्यांची कारकीर्द एकाच वर्षाची होती पण त्यांनी नगराध्यक्ष म्हणून ठाण्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले. गणेश आणि वंदना, गणेश आणि वंदना जोशी यांचा फोन होता. गणेश जोशी आपल्याला म्हणाले की त्यांना प्रत्यक्ष त्यांना भेटून त्यांच्याबरोबर बोलण्याची संधीसुद्धा मिळालेली आहे. संजय गांधी, अरुण सोमवंशी, त्याचप्रमाणे गायत्री वैशंपायन, सुनीता व्यवहारे, जगन्नाथ केदारे, काशीनाथ क्रमवंत यांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे आणि बहुतेक सगळ्यांनी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर सांगितलं आहे. मराठी भावगीतांचा सुवर्ण काळ गाजवणारे आणि एवढं मोठं योगदान देणारे पी सावळाराम यांचं पूर्ण नाव निवृत्तीनाथ रावजी पाटील असं आहे. काही गीतांचा आनंद घेऊया आणि आपल्या सगळ्यांच्या सहभागातून कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात.

तर मंडळी, आपल्या सगळ्यांच्या सहभागातून मस्त असा कार्यक्रम फुललेला आहे, पण कार्यक्रमाची वेळ मात्र आता संपत आली आहे. तेव्हा मला रश्मी महाम्रेला अनुमती द्या, पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानच्या विषयासह. हे माझ्या आवडीचं गीत आपल्याबरोबर, आणि आता मात्र मला अनुमती द्या. नमस्कार.

मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे. त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक आहेत अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन केलं आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्रखरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. कांगो या देशात इबोला विषाणू संसर्ग झालेले 1502 रुग्ण सापडले असून या संसर्गामुळे 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या देशात संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. सध्या 628 रुग्ण विलगीकरणात असून 229 जण या संसर्गातून बरे झाले आहेत अशी माहिती कांगोच्या आरोग्य संस्थेनं दिली आहे. विषाणू संसर्ग कांगोच्या इतर प्रांतातही पसरत असल्याचं वृत्त आहे. युगांडामध्येही या संसर्गाचे 20 रुग्ण आढळले आहेत. या भागात सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षामुळे रुग्णशोध आणि उपचारात अडथळे येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयतुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाची तयारी तेहरानमध्ये सुरू आहे. हा कार्यक्रम 6 दिवस चालणार असून इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान, संसद अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिबाफ, परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची, रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख अहमद वाहिदी या मान्यवरांनी दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली आहे. भारताच्या वतीनं बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांनी खामेनी यांना आदरांजली वाहिली. रशिया, चीन, अफगाणिस्तान इत्यादी देशांचे प्रतिनिधी आदरांजली कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. येत्या 9 जुलै रोजी मशाद शहरात खामेनी यांच्या पार्थिवावर दफन संस्कार केले जातील. त्यानंतर 40 दिवस इराणमध्ये राष्ट्रीय दुखवटा लागू राहील. क्रोएशिया ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड प्रकारात भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं धडाकेबाज खेळ केला. काल झालेल्या 3 सामन्यात विजय मिळवत त्यानं फ्रान्सच्या अलीरेझा फिरौजा याच्याशी बरोबरी साधत स्पर्धेत संयुक्त आघाडी घेतली आहे. प्रज्ञानंद यानं इव्हान सारिक, बॉगदन डॅनियल डियाक आणि अनिश गिरी यांचा पराभव केला. दरम्यान विद्यमान विश्वविजेता डी गुकेश याने कालचे 3 सामने बरोबरीत सोडवत 10 गुणांपर्यंत मजल मारली. तो आता संयुक्तरित्या आघाडीवर असलेल्या खेळाडूंपेक्षा अवघ्या 2 गुणांनी मागे आहे. यापुढचे सामने 18 फेऱ्यांच्या ब्लिट्स प्रकारचे असून यातच अंतिम विजेता ठरणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या 32 फेऱ्यांच्या साखळी सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. जॉन एरियास यानं 14व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी माजी विजेत्या अर्जेंटिनानं कॅबो वेर्डचा 3-2 असा पराभव केला. लिओनेल मेसीनं अर्जेंटिनाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं. याशिवाय इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया यांच्या झालेल्या सामन्यात 1-1 अशा गोल बरोबरीनंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये इजिप्तनं ऑस्ट्रेलियाचा 4-2 गोलनं पराभव केला.
आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग आणि लगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिशाच्या अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागानं ही स्थिती पुढील 2 ते 3 दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओदिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येत्या सोमवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट लक्षात घेता नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण आणि डोंबिवलीमधल्या शाळांना पूर्ण दिवस तर मुंबईतल्या शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी देण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी पाणी साठ्यांमध्ये वाढ होत आहे तर अनेक नद्यांचं पाणी वाढल्यानं धरणं भरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रिया सुरेश यांनी गायलेला सुरुवातीला राग नताई, त्यानंतर राग पूर्वी कल्याणी आणि आत्ताच आपण राग पिलू ऐकलात. हा राग आधी तालात निबद्ध होता. यांना व्हायोलिन साथ केली होती श्रीनाथ अय्यर यांनी, तर मृदुंगम साथ होती गणेश मुरली यांची. श्रोतेहो, याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आज नादब्रह्म अंतर्गत आपण कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीत ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील श्रोतेहो आपण ऐकू शकता आहात.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
4: KHz श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3 वाजता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत.